0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, एम टूवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन एम टू। म्हणजे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा म्हणजे हो, आस्वाद घेऊया।
1: ओम श्री गणेशाय नमः। ओम शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मूर्तिम परशु कमलहस्ते शोभिता मोदकेन अरुण कुसुम मालम व्याल लंबोदरम च तव भक्त निवासिनम श्री गणेशम नमामि। सर्वप्रथम मॉरिशस महामंडलाचे मुख्य पुरोहित गुरुजी शांताराम राजूचे नमस्कार स्वीकार करा। आज आम्ही गणेश उत्सवात प्राण प्रतिष्ठा आणि उत्तर पूजा बद्दल चर्चा करूया। या दोन्ही अत्यंत महत्त्वाचा धार्मिक विधी आहेत। अनेक पुराणात प्राण प्रतिष्ठेचं महत्त्व सांगितलं गेलं आहे। वास्तविक हा एक विधी आहे ज्याद्वारे मंदिरात देव किंवा देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला जातो। यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं अशी मान्यता आहे। प्राण प्रतिष्ठा का महत्त्वाची आहे हे जाणून घेण्यापूर्वी याचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे। प्राण या शब्दाचा अर्थ म्हणजे जीवन, शक्ती आणि प्रतिष्ठा म्हणजेच स्थापना। अशा प्रकारे प्राण प्रतिष्ठेचा शाब्दिक अर्थ अतः जीवन शक्तीची स्थापना करणे असा होतो। प्राण प्रतिष्ठेनंतर देव किंवा देवीच्या मूर्तीची पूजा करणं आवश्यक आहे असं मानलं जातं की प्राण प्रतिष्ठेनंतर देवाचे स्थापन केलेल्या मूर्तीची पूजा केली नाही तर तिची शक्ती कमी होते। विधीच्या सुरुवातीला मूर्तीला सन्मानाने आणलं जातं। मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून पाहुण्यासारखं तिचं स्वागत केलं जातं। पाटावर बसून पंच तत्वाने आंघोळ घातली जाते आणि शास्त्रोक्त अभिषेक करण्यास योग बनवली जाते। त्यानंतर प्रक्रिया

मूर्तीला गर्भगृहात ठेवून पूजा सुरू होतो. मूर्ती योग्य ठिकाणी स्थापित केल्यानंतर मंत्रोच्चार करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडते. सर्वप्रथम मूर्तीवर बांधलेली पट्टी काढून डोळे उघडतात. त्यानंतर डोळ्यात मधू टाकले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीमध्ये एक दिव्य जिवंतपणाची अनुभूती येते. गणपती बाप्पाची विधिवत पूजा झाल्यानंतर विसर्जनाच्या आधी केली जाणारी गणपती उत्तर पूजा महत्त्वाची आहे. बाप्पाला निरोप देताना उत्तर पूजन करण्याची प्रथा परंपरा आहे. कुलधर्म कुलाचाराप्रमाणे पूजन करण्यासह काही विधी करावीत असे म्हटले जाते. उत्तर म्हणजे नंतरची किंवा शेवटची पूजा. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे उत्सव काळात बाप्पाने आपल्या घरात राहून जी आनंद सुख समृद्धी दिली त्याबद्दल त्याचे आभार मानणे. क्षमा मागणे म्हणजे सेवा करणारा किंवा पूजामध्ये काही चूक भूल झाली तर बाप्पाकडे क्षमा मागावी. पुन्हा येण्याचे आमंत्रण. उत्तर पूजेच्या शेवटी मूर्ती उजव्या हाताने थोडीशी हलवली जाते, ज्याला उत्तरावाहन म्हणतात. याद्वारे बाप्पाच्या दैवी अंगाला निरोप देऊन गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशी गर्जना सर्वांनी करावी. यानंतर पुढील मंत्रांनी देवावर विसर्जनाच्या अक्षता वाहाव्यात. ओम यांतु देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धतम पुरगमनाय च आवाहित देताम विसर्जयामि. जाताना देवाबरोबर दही भात मोदक करंज्या इत्यादी शिदोरी म्हणून देण्याच्या प्रघात आहे. गणरायाला निरोप देण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करावी. हे आदिदेव गणराया, मी आपल्या चरणाच्या दास आहे. माझ्या अकलानुसार आणि यथाशक्ती तुझी पूजा केली. अधिक औणे झाले असेल तर ते पूर्ण करून घ्या. सपरिवारसहित आमचे रक्षण कर. आमचे सर्व अडचणी दूर करून आम्हाला यथाशक्ती सुख आणि समृद्धी लाभो. धन्यवाद व नमस्कार.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: एमबीसी घड्याला ते दुपारचे ठीक 12 वाजले आहेत।

रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार. गणेश चतुर्थीच्या या पावन मंगल वातावरणात तुमचे मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. रसिको हो, देशाच्या कानाकोपऱ्यात भक्तिमय वातावरण पसरलेले असून सर्व भक्तगण गणेश पूजेत तल्लीन झालेले आहेत. आणि त्याबरोबर संस्थांत, गावात हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने साजरा केला जात आहे. तर विशेष, चला या विशेष कार्यक्रमाची शुभ सुरुवात करूया या पुढील भक्ती गाण्याने.

किती सुंदर भक्तिमय स्वर मनाला शांत करणारे आणि बाप्पाच्या चरणी घेऊन जाणारे गणपती बाप्पा मोरया।

0: ताई तो माझा पप्पा आहे, मी नाही देणार.
1: तो बाप्पा नाही दिला तर आपलं दुकान कसं चालेल? आपल्याला विकावाच लागेल तो बाप्पा.
0: नाही ना ताई, मी नाही देणार.
1: मला माहितीये तो तुझा बाप्पा आहे, पण आज जर आपण हा बाप्पा दिला नाही तर आपलं घर कसं चालेल?

वाह, किती भाव स्पर्शी सूर गीत संपलं, पण भक्तीची भावना अजूनही मनात दरोळते आहे. चला या क्षणी या भक्तिमय कार्यक्रमाला चालू ठेवण्यासाठी ऐकूया आला आला बाप्पा आला सुहास सावंत

ऋषिकुहु गणरायचा आगमनानंतर आता माहेरवासिनी गौराईच्या आगमनाचीही लगबग घरात घरात आनंद उत्साह आणि माईचा सुगंध पसरवणारी ही गौराई चलातीच्या स्वागताचे सुंदर सूर ऐकूया ध्रुवनमूर्ती प्रवीण कोरी व सती कलाकारांच्या आवाजात.

श्रोति रसिक हो, गणपतिला दुर्वा अत्यंत आवर्तो, दुर्वा शिवाय गणपति ची पूजा अपूर्ण रहते, भक्त श्रद्धा भक्ति ने बप्पाला दुर्वा मोदक व इतर फले न चुकता अर्पण करतात। आमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करावी, आपला संसार सुखाने राहावा, सर्व बाधा क्लेश दूर व्हावा अशी सर्व भक्तांची विनवणी असते। पुढील भक्तिगीत सर्व गणेश भक्तांना समर्पित करण्यात येत आहे।

फिर विगार नाजुकशी दुर्वा पनगन राया चचरनी तिचे स्थान किती मोठ मनापासून अर्पण केलेली एक साधीशी दुर्वा ही बाप्पा चचरनी अनमोल ठरते रसिक हो. आपला गणराय सर्व गुणांनी परिपूर्ण आहे. त्याच्या या गुणांमुळे भक्तजनांवर सकारात्मक प्रभाव पडून ते देखील गुणी बनतात. कानांचा उपयोग चांगले ऐकण्यासाठी, डोळ्यांचा उपयोग चांगले पाहण्यासाठी आणि एकदंत म्हणजे एक लक्ष आणि दृढ विश्वास. तर चला सुरेश वाडकर यांच्या आवाजात या पुढील भक्तिगीताचा आस्वाद घेऊ.

रसिक श्रोत्यानो, भक्त आपल्या आवडत्या गणपतीपुढे नतमस्तक होऊन स्वतःला समर्पित करीत असता मनात हीच इच्छा बाळगून म्हणतो, हे देवा माझ्या हृदयात नित्य हीच भक्ती असू दे. तेव्हा चला ऐकूया ओढ चित्रपटातून घेतलेले भावपूर्ण भक्तिगीत आनंदी जोशी व स्वप्नील बांदूरकर या दोघांच्या सुमधुर आवाजात. निरंतर राहू दे हृदयात या तुझी भक्ती, हे गणराया.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिक मुनी हूँ, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन योन AM2। रसिक मुनी या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचे आरंभी आणि आज पूर्ण कार्यक्रम गणपतीमय असणार आहे, कारण आज गणेश चतुर्थी आहे। तुम्हा सगळ्यांना AM2च्या वतीने गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सर्वांच्या घरी सर्वांच्या मनोमनी तर बाप्पा तर आला आहे, बाप्पाचं आगमन आहे। तेव्हा गणपतीचं नाम करूया, नमन माला करूया, आनंद भाते यांची सुमधुर आवाजात ऐकूया श्री गणेश नमन माला।

रसिकमंडळी, गणेश चतुर्थी हा सण आला तर आनंदमय वातावरण सगळीकडे आहे, तेव्हा वैशाली सामंत यांची सुमधुर आवाजात ऐकूया बॅक टू द ओल्डीज, अशी चिक्कमोत्याची वाणी.

रसिकमणी बाप्पा तर सर्वांचा लाडका आहे आणि इच्छापूर्ती बाप्पा सुद्धा आहे. शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आम्ही वाजवित आहोत इच्छापूर्ती बाप्पा मोरया. याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.